सैदा सैदा बल्ले हारे, सैदा सैदा बल्ले हारे सचिया, सैदा सैदा बल्ले हारे तो दिया गे यारे, दासे गए मारी वारी तो दिया गे यारे, दासे